नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

मंडळी, आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा करत आहोत आपण. हा साजरा करत असताना आपल्या एकूणच संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीकडे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा अनेक पौराणिक संकल्पना, त्यांचा उल्लेख आणि वावर आपल्याला अगदी सहज दिसून येतो. म्हणजे महात्मा गांधींनी स्वतंत्र भारताची जी कल्पना मांडली होती त्यासाठी त्यांनी वापरलेला शब्द होता रामराज्य, अर्थात आदर्श न्याय्य लोककल्याणकारी राज्य. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीची तुलना कुणाबरोबर केली होती, तर कंस आणि रावण यांच्याबरोबर त्यांनी ही तुलना केली होती. आणि कृष्णाने केलेल्या कंसवधासारखाच ब्रिटिश सत्तेचा अंत हा न्याय्य असेल असा प्रचार क्रांतिकारक मंडळी सर्वसामान्यांमध्ये करताना दिसत. अजून एक आपल्याला पौराणिक संकल्पना या स्वातंत्र्यपूर्ण लढ्यामध्ये दिसून येते, ती म्हणजे हा संपूर्ण स्वातंत्र्य लढा म्हणजे एक यज्ञ आहे. आणि या लढ्याला महापवित्र यज्ञ मानत असताना त्या यज्ञासाठी स्वतःच्या प्राणांची दिलेली आहुती म्हणजे त्या यज्ञातल्या समिधा, अशा पद्धतीने एक जनमानसामध्ये भावना रुजवली गेली होती. आणि त्यानंतर अजून एक संकल्पना स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत, अमृत मंथनाची जी गोष्ट आहे की समुद्र मंथनातनं नंतर कष्टांनंतर अमृत मिळालं, तसंच देशवासियांच्या या अखंड त्यागातून आंदोलनातनं स्वातंत्र्याचं अमृत प्राप्त होईल असं रूपकही त्या काळामध्ये वापरलं जाई. त्यामुळे ह्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये वापरल्या गेलेल्या या सगळ्या पौराणिक संकल्पना त्यांचा सुद्धा आठव या निमित्ताने होतोय वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने, जो आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा.

नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.

आज 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना आपण ह्या देशाबद्दल, त्याच्या वर्णनाबद्दल अनेक ठिकाणी काही ना काही ऐकतोय, वाचतोय. या आपल्या देशाचं, भारतवर्षाचं जे भौगोलिक वर्णन आलेलं आहे, विष्णू पुराणामध्ये आलेलं वर्णन बघा, उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्ष तत् भारतम नाम भारती यत्र संततिहि. अर्थात उत्तरेला जिथे म्हणजे ज्या ठिकाणी उत्तरेला आपल्याला पर्वत रांग दिसून येतो आणि दक्षिणेला समुद्र, असा हा भारत देश. आणि दुसरं एक वर्णन ऋग्वेदामध्ये आलेलं दिसतं, श्रेष्ठम यविष्ट भारताग्ने द्युमंतमा भर वसो पुरुस्पृहम रईम. भारत अशा ऊर्जावान युवकांचा देश आहे जे सगळ्या विद्यांमध्ये अग्निसमान तेजस्वी आहेत, सर्वांचे भले करणारे, सुखी असणारे आहेत आणि अत्यंत त्यांना कल्याणमयी, विवेकशील आणि लक्ष्मीवंत होण्याचा उपदेश ज्या देशाला दिला जातो. मला असं वाटतं, अत्यंत प्रेरणादायी वाटतं हे वर्णन आपण जेव्हा प्राचीन काळातलं वाचतो त्यावेळेला. याचं कारण असं की एकतर मुळात इतक्या हजारो वर्षांची संस्कृती ज्या देशाला लाभलेली आहे आणि तो देश पुन्हा एकदा पारतंत्र्यातनं, जसं आपण म्हणतो की फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्याने भरारी घेतली, असा आपला हा देश. आणि त्यामुळे त्याचं प्राचीनत्व आणि त्याचं आधुनिकत्व या दोन्हींचा संगम मनाला अत्यंत प्रसन्न करणारा. यानंतर प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

आणि आता वंदन कार्यक्रमाच्या शेवटी नेहमीप्रमाणे वळणार आहोत एका बोधकथेकडे. एके दिवशी ना एका बकऱ्यांचा समूह, बकऱ्यांचा कळप आपला आपलाच, म्हणजे कोणताही गुराखी सोबत नसताना आपला आपलाच मार्गक्रमण करत होता. आणि सगळ्या जणी अशा एकत्र एका कळपामध्ये एकमेकांना बिलगून छान चाललेल्या होत्या. अचानक समोरनं कोल्ह्यांचा एक कळप त्यांच्या समोर आला. ते बघितल्याबरोबर बकऱ्या घाबरल्या. आता हे आपल्यावर आक्रमण करणार आणि आपल्याला खाऊन टाकणार म्हणून त्या सगळ्याजणी घाबरल्या. आणि त्या सगळ्याजणी छान अगदी नेटाने एकमेकींच्या सोबत राहिल्या. आणि सगळ्यांचं एकमेकींना सांगणं होतं आपण एकत्र राहायचं, या कोल्ह्यांना आपण अशा पद्धतीने आपला फडशा पाडू द्यायचा नाही. पण झालं उलटं. कोल्ह्यांचा तो संपूर्ण कळप अगदी शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला की घाबरू नका, आम्ही तुम्हाला काही करणार नाही आहे, तुम्ही शांतपणे इकडनं निघा. बकऱ्यांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर कोल्ह्यांनी मात्र पुढे म्हटलं की एक अट आहे मात्र, हां, जी बकरी सगळ्यात शेवटी राहील ना फक्त तिलाच आम्ही खाऊ, बाकी तुम्ही सगळेजण शांतपणे निघा. आता इथे अपेक्षित काय होतं तर सगळ्या बकऱ्यांचा कळप तिकडनं निघणार. पण जसं हे कानावर पडलं की जी शेवटी उरणार तिला खाणार, त्याबरोबर त्या बकऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये अंदाधुंद माजली. कारण कुणाला शेवटी राहायचं नव्हतं, कुणालाच इच्छा नव्हती की आपला फडशा पाडला जावा. आणि मग मागे राहून नाहीये यासाठी त्या आपापसामध्येच सगळ्याजणींनी मी पुढे म्हणत एकमेकांना ढकलणं, एकमेकांना बाजूला करणं, एकमेकांना चिरडणं, काही होऊन दे पण मी पुढे जाणार, या भावनेने त्या सगळ्या बकऱ्या आपापसातच झुंजायला लागल्या. आणि बघता बघता त्या खचल्या, थकल्या, काही जणी तिथेच बेशुद्ध पडल्या. त्या चिरडाचिरडीमध्ये त्यांच्यातच आपापसामध्ये इतका सगळा वाद झाल्यावरती त्या सगळ्या तिकडे थकून पडल्या. आणि मग नंतर कोल्ह्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही सगळेजण शेवटी जी राहणार तिला आम्ही खाऊ, पण प्रत्यक्षात समोर तर अनेक अशा थकलेल्या, गळून गेलेल्या, चिरडून स्वतःमध्येच आपापसात भांडून पूर्णपणे गलितगात्र झालेल्या बकऱ्या त्यांच्यासमोर होत्या. आणि त्या सगळ्यांचाच फडशा पडला. मला पूर्ण खात्री आहे आपल्या चाणाक्ष श्रोत्यांना यातनं काय बोध घ्यायचा ते कळलं असेलच. आपल्यातही बऱ्याचदा असं होतं ना, अशा पद्धतीने आपणही कधी कधी इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये इतरांबरोबर स्पर्धा करताना त्यांना शब्दशः नाही पण अनेक पद्धतीने खाली खेचण्याचा, धडपडण्याचा जो काही प्रयत्न करतो आपापसातच डोकी फोडतो आणि त्याचा गैरफायदा कोणीतरी तिसराच घेऊन जातो. मला असं वाटतं कोल्ह्याचं प्रतीक कोण आणि बकऱ्यांचं प्रतीक कोण आपल्याला एव्हाना कळलेलंच असेल. तर या छोट्याशा बोधकथेसह वंदन कार्यक्रमापुरतं इथंच थांबणार आहोत आणि पुन्हा भेटणार आहोत आपण याच वाहिनीवर रेनबो फंडे कार्यक्रमात 6:05 आणि ऐकवत रहा 107.1 MHz वर.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा 80वा स्वातंत्र्य दिवस आपल्या भारत देशाचा आणि त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या देत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्जवर रेनबो फंडे या कार्यक्रमात आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

मंडळी, आजचा हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना निश्चितच सगळीकडेच उल्हासाचे आनंदाचे रंग असणार आहेत आणि निराशेचं मळभ बिलकुलच नसणार आहे. तरी सुद्धा जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. अपेक्षित किमान आणि कमाल तापमान जाणून घेण्याआधी कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं तापमान. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सांताक्रूझ येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. आर्द्रता 87% आणि 1.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश ढगाळ असेल आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, आजच्या दिवशी अर्थातच वाऱ्यांचा ताशी वेग काही समुद्री भागामध्ये 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जसं की पूर्व मध्य दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम अरबी समुद्री भाग, तर या ठिकाणी आणि त्यासोबतच कॅमोरिन समुद्री किनारी भाग या ठिकाणी आपल्या मच्छीमार बांधवांनी बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंडळी, आपण आपल्या एफ एम रेनबो वाहिनीवर रोज सकाळी 7 वाजता एक नवीन मालिका आवर्जून ऐकत असतो, सुभाषित गुंजनम. त्या मालिकेतलाच आजचा भाग आपण आत्ता ऐकणार आहोत, कारण सकाळी 7 वाजल्यानंतर पुढे दिल्लीहून आपल्याकडे प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे आता आपण हा भाग ऐकूया, सुभाषित गुंजनम. या भागाचं लेखन आणि निवेदन केलेलं आहे स्वाती बापट यांनी.

नमस्कार श्रोते हो, आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजच्याच दिवशी भारताची पारतंत्र्यातून सुटका झाली होती. स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर भारताची नोंद झाली होती. हे स्वातंत्र्य सुद्धा सहजी मिळाले नव्हते बरं का. भारत मातेच्या सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन, आपल्या रक्ताचे अर्घ्य देऊन तिला परवशतेच्या बेड्यातून सोडवले. आज त्या सर्व वीरांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करूया. आपल्या भारत मातेची सुंदर आणि भव्य प्रतिमा वर्णन केलेला हा श्लोक पाहूया.

भारताच्या भौगोलिक सीमा आणि अस्मिता ह्यात स्पष्ट होतात. भारत माता म्हणजे जणू विराट काय आसेतू हिमाचल व्यापून राहिलेली भूदेवता आहे. रत्नाकराधौ तपदाम, इथे रत्नाकर म्हणजे अथांग पसरलेला समुद्र आणि धौतपदाम म्हणजे समुद्र जिचे पाय धुतो अशी भूमाता. म्हणजेच आपल्या भारताच्या दक्षिणेला जो विशाल समुद्र म्हणजे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे, तो जणू सतत भारतमातेचे पाय धुत असतो. हिमालय किरीटिनीम, किरीट म्हणजे मुकुट, क्राऊन. उत्तराखंड किंवा उत्तरेकडे पसरलेला विशाल हिमालय पर्वत म्हणजे जणू भारतमातेच्या डोक्यावर घातलेला एक भव्य मुकुटच आहे. ब्रह्मराज ऋषी रत्नाढ्याम, आपल्या या भूमीत केवळ निसर्गाचेच सौंदर्य नाही तर ब्रह्मर्षी म्हणजे ब्रह्मवेत्ते, महान ज्ञानी, ऋषीमुनी आणि राजर्षी म्हणजे प्रजापालक, ऋषितुल्य, महान महाराजे यांसारखी अमूल्य व्यक्तींची आणि विचारांची रत्न जन्माला आली आहेत. या रत्नांनी आपली भारतभूमी समृद्ध म्हणजे आढ्य झाली आहे. वंदे भारत मातरम, अशा या भारतमातेला मनापासून वंदन करूया. थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्या बाजूने अथांग समुद्र जिचे पदप्रक्षालन करतो, मस्तकावर विशाल हिमालयाचा मुकुट मिरवणारी आणि महान ऋषीराजांच्या ज्ञानाने समृद्ध असणारी आपली भारतमाता, तिला आमचा सादर प्रणाम.

आताच आपण ऐकलात आजच्या ह्या आपल्या दैनंदिन मालिकेचा सुभाषित गुंजनमचा हा भाग, ज्याचं लेखन आणि निवेदन केलं होतं स्वाती बापट यांनी.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: नमस्कार, मी मोहन जोशी। अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो।
2: स्वातंत्र्य सूर्यस्य भुवि प्रकाशः त्रिवर्ण चक्रेण सुवर्णितोस्ति, आसिन्धु सिन्धु जलयुक्त भूमौ समुल्ल संतः शतकोटी लोकः। भारतात उगवलेल्या स्वातंत्र्य सूर्याचा प्रकाश तिरंग्याच्या एकात्म भावनेने सोन्यासारखा झळाळतोय आणि त्यामुळे आसिन्धु सिन्धु म्हणजेच सिंधू नदीपासून हिंदी महासागरापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेल्या या सुजलाम सुफलाम भूमीवर शतकोटी लोक उल्हासित झालेले आहेत। आपले श्रोते जयंत यांनी आपल्याला डोंबिवलीवरून पाठवलेला हा श्लोक, मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच भावना यथार्थपणे या श्लोकामध्ये टिपलेल्या आहेत। बरेच जण आता एव्हाना तयार झाले असतील, झाली आहे का तयारी? पांढरा शुभ्र तुमचा पेहराव असेल त्याच्यासाठी, जर शाळेत वगैरे जाणारी मुलं असतील तर पांढरे शूज किंवा कॅनव्हास शूज असतील त्यांना पुढून खडूर लावून ते पांढरे शुभ्र जबरदस्ती करणं, तर हे सगळे सोपस्कार पार पडलेले आहेत का मंडळी? आज आपण अर्थातच भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना कितीतरी वेगवेगळ्या भावना एकाच वेळी त्यांचा कल्लोळ दाटलेला आहे, पण त्यांना आवर घालत आज आपण या पूर्वार्धामध्ये एका खास विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे या 80 वर्षामध्ये भारताने प्रगती जी साधलेली आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींवर आपण क्रमांक 1 पटकवलेला आहे, बोलूया त्याच्याबद्दल। मात्र यानंतरचं जे गीत ऐकवणार आहे मी, आपण आपल्यापैकी काही श्रोते आपल्या परवाच्या कार्यक्रमाला आले होते, स्वरवंदना नौसेनेसोबत आपला हा जो कार्यक्रम झाला आकाशवाणीची 100 आणि भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आणि वंदे मातरम या गीताची 150 वर्ष या निमित्ताने हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, आपले अनेक श्रोते त्याला उपस्थित होते आणि त्या दरम्यानसुद्धा वंदे मातरम या गीताचं महत्त्व म्हणजे आपण सगळेच जण जाणतो की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय त्यांनी ते लिहिलं आनंद मठ या कादंबरीमध्ये ते प्रसिद्ध झालं होतं आणि त्यानंतर या गीताने जी ऊर्जा निर्माण केली सगळ्यांच्या मनामध्ये, तर पहिल्यांदा 1896 काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं होतं आणि त्याच्यानंतर 1905 बंगालच्या फाळणीच्या वेळी स्वातंत्र्य लढ्याचं मुख्य प्रेरणादायी स्फूर्ती मंत्र ठरलेलं हे गीत होतं। याच आपल्या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण 6 कडव्यांच्या गायनाला अधिकृत

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

एफ एम रेनबो 107.1 MHz. आणि जसं मी म्हटलं, आपल्याला 80 वर्षांमध्ये खूप प्रगती आपण साधलेली आहे, अजूनही बराच मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. पण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये भारत क्रमांकावर, एका क्रमांकावर, प्रथम क्रमांकावर आहे, नंबर वन आहे, तर अर्थातच ज्याबद्दल आपण सगळेच जण जाणतो, लोकसंख्या. लोकसंख्येच्या बाबत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा देश आहे आणि अनेकदा अनेकांना ही अडचण वाटू शकते. अर्थातच त्याचा विचार आपण सगळेच जण करत असतो, कारण आपल्या सगळ्या सोयीसुविधांवर, संसाधनांवर येणारा ताण. पण त्याच वेळेला हे विसरून कसं चालेल की ही जगातली सर्वाधिक लोकसंख्या हाच भारताचा, भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा साधनाचा पण भाग आहे, नाही का? म्हणजे त्यामुळे इतर अनेक गोष्टींमध्ये भारत प्रगती जो करू शकलेला आहे, कारण ते मनुष्यबळ आपल्या देशाकडे आहे. तर त्यामुळे आपण ह्या अर्थानेही पाहिली पाहिजे ही लोकसंख्या. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग, जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे भारत. म्हणजे आपल्याकडे अगदी पूर्वापारपासून जे म्हटलं जायचं, नाही का, दूधो नहाओ पुतो फलो वगैरे, तर त्या दूधो नहाओचा जो भाग आहे, खरंच त्या पद्धतीचं एक पशुधन या देशामध्ये पूर्वापारपासून लाभलेलं आहे. आणि त्यामुळे आजही भारत आहे जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश. आणखीन कोणती कोणती अशी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये या 80 वर्षांमध्ये आपण पहिला क्रमांक पटकवलेला आहे, त्यांच्याकडे वळणार आहे मी. पण तत्पूर्वी हे अत्यंत सुमधुर गीत आपल्या सगळ्यांसाठीच.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण होणार आहे. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 मजबूत खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. कित्येक दशकांपासून देशाला नक्षलवादाचा सामना करावा लागत होता, आता देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश

आता उत्साहानं भरलेलं असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपती म्हणाल्या. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कार्यक्रम झाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशभरातील पोलीस आणि सशस्त्र दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर केली. पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. राज्यातल्या 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावरून याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाज माध्यमावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या, त्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पुण्यातील चाकण MIDC मधल्या समस्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकतीच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली आहे. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सहअध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती महत्वाची असते. त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी केलं. पुण्यात पुढच्या वर्षी होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यातलं पहिलं नांदी संमेलन काल पुण्यात झालं, त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. वयाची 100 पार केलेले हास्य चित्रकार शिदब फडणीस आणि मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गोब देगलूरकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी काल अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना जनगणनेच्या वेळी 40 प्रश्न विचारले जातील. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर यांचं काल सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड त्यांनी निर्माण केलं होतं.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल

क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आणि अगदी कार्यक्रमातनं आपला निरोप घेता घेता पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छिते, भारत कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम अर्थात क्रमांक एक पटकावून आहे, तर पशुधन संख्येमध्ये, तांदूळ निर्यातीमध्ये, मसाला उत्पादनामध्ये, डिजिटल पेमेंट्समध्ये, जेनेरिक औषधांमध्ये, दुचाकी बाजारपेठेमध्ये आणि हिरा कटिंग आणि पॉलिशिंगमध्ये भारत आहे जगात नंबर वन. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ह्या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग या कार्यक्रमातून आपला निरोप घेणार आहे. कारण ठीक 7 वाजल्यापासून लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारोहाचं थेट प्रक्षेपण दिल्लीहून थेट आपण ऐकू शकणार आहात FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपला आजचा दिवस मजेत, मस्त, आनंददायी, चिंतामुक्त जाओ ह्या शुभेच्छा आपल्याला देते मी.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:50 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसंच योग, कला, वन्यसंपदा यांसारखी देशाची सुप्त शक्ती या 7 शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करताना विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे. मोठी स्वप्न संकल्प देशाला प्रगतीच्या दिशेनं नेतात, देशाचं सामर्थ्य वाढवतात आणि त्यातूनच स्वप्न साकार होतात असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आज प्रत्येकाच्या मनात वंदे मातरमची देशप्रेमाची भावना आहे.

0: आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वचा त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षात देशात विकासाची गती वाढते आहे. सर्व क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे. विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच दृष्टीनं देशात अनेक धोरणं तयार करण्यात आली आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, दुर्मिळ खनिज, ऊर्जा सुरक्षितता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत वेगानं काम सुरू आहे. इंधन तेलाच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या परिस्थितीबाबत सतत नकारात्मक वातावरण तयार करून नागरिकांना घाबरवण्याचं काम काही जण करत होते, मात्र आम्ही नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत जगातल्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत आहोत. आज भारताकडे जगातले देश सुरक्षित, शक्तिशाली, वेगानं प्रगती करणारा देश म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच भारतातली गुंतवणूकही वाढत आहे. अशावेळी आपल्याला जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरं जावं लागेल. या शतकातली आगामी 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाची आहेत. या काळात आपल्याला आपली विचारसरणी, कामाची पद्धत बदलावी लागेल, सुधारणा घडवाव्या लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया, एकमेकांच्या साथीनं नवा भारत घडवूया असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. जनगणनेच्या कामामध्ये युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
1: मैं देश के नौजवानों कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए. पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए. आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा. और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं.
0: यावर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीताचं सादरीकरण झालं. देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील 5,000 मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाची 2030 साठीची काही उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 भक्कम खांब आहेत असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भारलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सेवेतील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे असं त्यांनी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कार प्रदान करण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यापैकी 13 पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 9 कीर्तीचक्र, 1 बार 2 शौर्यचक्र, 19 शौर्यचक्र, 5 बार 2 सेना शौर्य पदक, 36 सेना पदकं, 3 नौसेना पदकं, 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल मॅन्यो फ्रान्सिस PF आणि मेजर जितेंद्र राठी यांना कीर्तीचक्र, तहवालदार गजेंद्र सिंह, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंह बशीर

अहमद, एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन आणि एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान केलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग असल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दिल्लीत काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि सीमापार दहशतवादासाठी केला जाणारा या परिसराचा वापर याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह चार सदस्यांनी काल महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केओले, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही काल शपथ घेतली. पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही उद्योगांच्या अपेक्षा आणि या योजनेअंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या नवी दिल्लीत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत होत्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पदवीधर आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता हा सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. इंडोनेशियात आज सकाळी 7.7 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अनेक घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं नुकसान झालं असून तिथल्या हवामान विभागानं नुसा टेंगारा आणि सुलवेसा भागात सुनामीचा इशारा दिला आहे. ओडिशामधील पूरस्थिती गंभीर झाली असून संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं उत्तर ओडिशातील जिल्ह्यांवर पुराचा परिणाम झाला आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी शब्दधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू, पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावत राष्ट्राला संबोधित केलं. देशाच्या सामाजिक आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचा व्यापक आराखडा त्यांनी सप्तधारा या संकल्पनेद्वारे मांडला. देशानं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारत मेड इन इंडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असल्याचंही ते म्हणाले. ऊर्जा क्षेत्रात हायड्रोजन ट्रेनची सुरुवात आणि 5 नवीन अणुऊर्जा प्रकल्पांचं उद्दिष्ट असून 6 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं नवं लक्ष ठेवल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यदिनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून विकसित भारताच्या संकल्पनेत राज्याची सर्वात महत्वाची भूमिका राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचा आर्थिक विकास दर 8.08% असून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं सरकारचं ध्येय असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा विदर्भात नदीजोड प्रकल्प राबवून राज्याला दुष्काळमुक्त करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पुणे इथं विधानभवन प्रांगणात मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यांनी राष्ट्रध्वज तिरंग्याला मानवंदना दिली. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. नोकरीऐवजी उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी बना आणि तंत्रज्ञान निर्माते व्हा असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी तरुणांना केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील 54,388 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यापैकी 22,963 शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याचं पालकमंत्री भोसले यांनी यावेळी सांगितलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चास्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम गीताचं सादरीकरण पार पडलं. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. दिल्लीतील विशेष जलदगती न्यायालयानं नीट UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग CBIला पुढील तपास करण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणी तपासादरम्यान नवीन पुरावे समोर आले असून आधीच्या आरोपींव्यतिरिक्त या प्रकरणातील अन्य बाबींचा तपास सुरू ठेवण्यासाठी CBIनं न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. दरम्यान UGC नेट CSIR नेट आणि ICAR AIEEA तसंच AICE 2026 तात्पुरत्या उत्तर तालिका उद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचं राष्ट्रीय तपास संस्था NTA जाहीर केलं. तसंच परीक्षा आणि उत्तर तालिकांबाबत केवळ एजन्सीच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असा सल्लाही उमेदवारांना दिला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. काल बँकेच्या आढावा बैठकीत त्यांनी अवसायक प्रशासक आणि MCC बँकेनं तातडीनं यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. चालू हंगामातील पीक कर्जवाटप शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी राज्य बँकेकडे प्रलंबित प्रस्ताव आणि शासनाकडून मिळणारा व्याज परतावा याबाबतचा आढावा घेण्यात आला. तसंच कृषी आणि अकृषी कर्जदारांच्या स्थितीवरही बैठकीत चर्चा झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 7,500 अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 62,54,00,000 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. तसंच हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यास प्राधान्य असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतील गाले आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत भारतीय संघानं 1 गडी बाद 101 धावा केल्या आहेत. याबरोबरच हे बातमी

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार, 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषा ओलांडून वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 64 वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5 पट वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7 पट, तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21 पट आणि मोबाईल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मार्गावर देशाने अनेक आव्हानं यशस्वीपणे पेलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. इंधन तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे आता समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले. देशात उद्योग व्यापाराला चालना देण्यासाठी 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील. यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा दिमाखाने फडकत असल्याचं ते म्हणाले. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांना दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी

0: आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांना तसंच देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र सेना दलांना आज देश वंदन करत आहे, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशोदेशीचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा तसंच प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत विस्तारत असलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि अमेरिकेचे बंध दृढ होत असल्याचं अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे, तर दोन्ही देशात कौशल्य, डिजिटलीकरण, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्यात वाढ होत असल्याचं सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी म्हटलं आहे. याशिवाय इस्रायल, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मालदीव या देशांच्या नेत्यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सर्वत्र 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह मुंबईत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. ते म्हणाले की विकसित भारत होण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका निभावेल.
2: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो.
1: विधान भवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन नाहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. याखेरीज शाळा, महाविद्यालय, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालय, गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे.
0: इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. या करारानुसार इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला अतिरेकी गटाला निष्क्रिय करण्याच्या बदल्यात इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार होता. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना आज श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवरच्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने भारताने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. सर्वांना शुभ दुपार. मी RJ वनश्री आपल्या सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 79 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अर्थातच आज आपण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील आठवणींना उजाळा देणार आहोत. तत्पूर्वी एक छानसं गीत ऐकूया.

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज आपण विविध साहित्यिकांनी स्वातंत्र्याविषयीच्या काही ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्यांच्याविषयी बोलणार आहोत. स्वातंत्र्य ही भावना म्हणजे नेमकी काय? तर ज्या वेळेला आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नसतं ती भावना. रवींद्रनाथ टागोर यांनी या भावनेवर आधारित, अर्थातच स्वातंत्र्य भावनेवर आधारित, वेअर द माइंड इज विदाउट फिअर ही कविता लिहिलेली आहे. ती कविता, त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे, जिथे मन नेहमी निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ उभी असते, जिथे ज्ञान सगळ्या बंधनाच्या पलीकडे असतं, मुक्त असतं, जिथे घरांच्या छोट्या छोट्या संकुचित भिंती विश्वाला तुकड्या तुकड्यात विभागत नाहीत, जिथे सत्याच्या पायावर शब्दांची शिखरं बांधली जातात, जिथे दिशादिशातून अविरत प्रयत्नांचे हजारो स्रोत न थकता परमोत्तम आदर्शाकडे वाहतात, जिथे शुद्ध सर्जनशील विचारांचा झरा अंध परंपरांच्या शुष्क वाळवंटात सुकून जात नाही, हरवून जात नाही, जिथे तू नेता आहेस, तू मनाला विचारांच्या आणि कर्माच्या नित्य विस्तारत जाणाऱ्या क्षितिजांची ओळख करून देतोस, हे पितृदेवा, त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे, त्या

0: सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे. मित्रांनो, रवींद्रनाथांनी लिहिलेली ही वेअर द माइंड इज विदाउट फिअर कविता, राजेश्वरी यांनी ही कविता अनुवादित केलेली आहे. अर्थातच स्वातंत्र्य भावना किती महत्त्वाची आहे आणि आपल्या मनातलं भय निघून गेल्यानंतरची जी भावना आहे ती किती महत्त्वाची आहे ही आपल्याला या कवितेतून लक्षात येतं आहे. वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर ऐकूया एक सुंदर असं गीत.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आपण विविध साहित्यिकांनी स्वातंत्र्याविषयी लिहिलेल्या कवितांविषयी बोलत आहोत. साहित्यिक काय, लेखक काय, या सर्वांचं कार्य जे आहे ते म्हणजे समाजाला एक प्रकारे भान आणून देणं. आपण स्वातंत्र्याचा जल्लोष जरी साजरा करत असलो तरीसुद्धा काही अशा गोष्टी असतात की ज्यामध्ये आपण आणखी आणखी प्रगत होऊ शकतो. त्यामुळे केवळ जल्लोष नाही तर त्यासोबतच काही नकारात्मक बाबींकडे सुद्धा लक्ष वळवून देत असतात आपल्याला हे सगळे साहित्यिक. आणि अशाच काही साहित्यिकांमधले एक म्हणजेच मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या सलाम या काव्यसंग्रहामध्ये जमा खर्च स्वातंत्र्याचा ही कविता लिहिली आहे. कवितेचं शीर्षक आहे जमा खर्च स्वातंत्र्याचा. जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणारं केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणारं केव्हा, धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा चूड इथे या ढोंगाला लागणारं केव्हा, जाहिरात आई ज्यांची जाहिरात बाप, आत्मविक्रयाचे झेंडे फाडणारं केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणारं केव्हा. विलायती वेशांमधली भुंकतात कुत्री, विलायती वेशांमधली भुंकतात कुत्री, माणसास माणूस येथे मानणारं केव्हा, घामोतुनी जो पिकवी मळे अमृताचे, दिवा झोपडीतून त्याच्या लागणारं केव्हा, प्रांगणात अस्पृश्याच्या छळाचीच गाथा, प्रांगणात अस्पृश्याच्या छळाचीच गाथा, आग आंधळ्या धर्माला लागणारं केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणारं केव्हा, इथे पडे सत्ते भवती कडे भ्रष्टतेचे, इथे पडे सत्ते भवती कडे भ्रष्टतेचे, काजळी दिव्या भवतीची झाडणार केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे, भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा, भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा, जमा खर्च

स्वातंत्र्याचा मागणार केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा. मित्रांनो, जमा खर्च स्वातंत्र्याचा ही मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली कविता, अर्थातच त्यांनी आपल्याला एक प्रकारे जबाबदारीची जाणीव या कवितेतून दिलेली आहे असं मला वाटतं. अनेक कविता ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक सुंदर असं गीत.

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि विविध कवींनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या कवितांविषयी आज आपण बोलतो आहोत. पाडगावकरांचीच एक आणखी कविता, कविता माणसांच्या माणसांसाठी या संग्रहातली. कवितेचं शीर्षकच आहे 15 ऑगस्ट. दरवाजाची बेल वाजली, मी दार उघडलं, प्रसिद्ध नेता माझ्या दारात बघून मी अगदी चकित झालो. अदबीनं त्याला घरात बसवलं. तो म्हणाला, 15 ऑगस्टसाठी एक भव्य कवी संमेलन घालायचं ठरवलंय, तुम्ही भाग घेतलाच पाहिजे. देशभक्ती भरलेलं काव्य हवंय. मुख्यमंत्री वेळात वेळ काढून येणार आहेत. मी म्हणालो, माफ करा, देशभक्तीपर काही लिहिलेलं नाही सध्या. तो म्हणाला, नवीन जर नसलं तर नसू दे, जुनंच काढून नवीन म्हणून वाचा. नाहीतरी कोणीच ते वाचलेलं नसतं, कोणालाच कळणार नाही. तुमचा तर आवाज असा गंभीर आहे, तुम्ही दुसऱ्या विषयावरचं वाचलं तरी तुमच्या आवाजात ते देशभक्तीपर आहे असंच वाटेल. मी मनात विचार करीत होतो, मानधन मागावं की नाही. धीर हो.

होत नव्हता. देशासाठी अनेकांनी त्याग केला आणि आपण मानधन मागायचं? माझी जीभ रेटेना. इतक्यात नेता उठला. परतताना दरवाजात म्हणाला, सभेला येताना तुमच्या चार पुस्तकांची नावं लिहून आणा. ओळख करून देणाऱ्याला पुस्तकांची नावं वाचणं भाग असं नाही का? नेता खाली उतरला जिन्यावरून. मानधनाचा विचार मी एव्हाना मनातून पार काढून

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज आपण विविध कवींनी लिहिलेल्या कविता ऐकल्या आणि सोबतच देशभक्तीपर गाणीसुद्धा ऐकली. 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर सप्तरंगी 7 मध्ये आपण स्वातंत्र्य दिनाविषयीच बोलणार आहोत. मी आपल्यासोबत असणार आहे, पण तत्पूर्वी आत्ता वेळ झालेली आहे चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. भेटूया सप्तरंगी 7 या कार्यक्रमामध्ये.

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 64% वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5% वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7% तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21% आणि मोबाईल फोन उत्पादनात 33% वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे

0: तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं ते म्हणाले. जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरणानुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा कोट्यवधी रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलाचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारने कपात केली आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे तर डिझेलवरचा कर प्रतिलिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रतिलिटर 2.5 रुपयांनी कमी केला आहे. हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजवंदना कार्यक्रमात व्यक्त केला. सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे. काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष्य आहे. महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे. राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होत असून रोजगाराच्या संधीही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवन अर्थात काउन्सिल हॉल इथं ध्वजारोहण झालं. मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. आकाशवाणी मुंबईच्या प्रांगणात केंद्र प्रमुख संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याखेरीज शाळा, महाविद्यालय, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालयं, गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी

0: आणि मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघाल्या आहेत. महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात तिरंगा ध्वज फडका यावेळी त्यांनी मुंबईसाठी विविध विकास योजनांची माहिती दिली.
1: मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यासाठी रात्रंदिवस सर्व यंत्रणांच्या समन्वयातून अखंड काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे, याचा मला खूप विश्वास आहे. ही सुवर्णमयी मुंबईची नांदी आहे आणि या पायाभूत सुविधा उद्याच्या पिढीला एक वेगळी गतिमान आणि सुरक्षित मुंबई देणार आहे.
0: राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक, रायगडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीतील 11 पोलीस अंमलदारांना सेवापदके प्रदान करण्यात आली. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, अकोल्यात पालकमंत्री आकाश पुणकर, वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे, परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगर इथं पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ, गडचिरोलीत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, गोंदियात पालकमंत्री इंद्रनील नाईक तर भंडाऱ्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण झालं. चंद्रपूर पालकमंत्री डॉ अशोक उईके, बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील, धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ध्वजारोहण केलं. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारताने पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवर भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 148 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकासदर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार. 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. मी RJ वनश्री. दुपारचे 3:11 होत आहेत आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. मित्रांनो, आज सप्तरंगी साथ यामध्ये आपण स्वातंत्र्यदिनाच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. स्वातंत्र्यदिनाविषयी बोलूयाच. प्रत्यक्ष 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दिवशी नेमकं काय घडलं होतं या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर 1858 भारतीय वसाहतीची सूत्र अधिकृतपणे पूर्णतः इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणाऱ्या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्यलढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं जाईल अशी घोषणा केलेली होती. 14 ऑगस्ट 1947 तो सुदिन उजाडला. घोषणेनुसार त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत व्हॉईस रॉय माउंट बॅटन यांनी कागदोपत्री सत्तांतराची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. गुलामगिरीच्या काळात देशात सर्वत्र फडकणारे युनियन जॅक त्या दिवशी संध्याकाळी उतरवण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पहाटे भारताला अधिकृतपणे स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात राजधानी दिल्लीत व देशात सर्वत्र भारताचा तिरंगी ध्वज दिमाखाने फडकू लागला. 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला नेमकं काय घडलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाविषयी आज आपण सप्त

संगीत साथ या कार्यक्रमामध्ये गप्पा मारतो आहोत. 14 ऑगस्टला नेमकं काय घडलं होतं, अर्थातच सगळ्यांच्या मनामध्ये हुरहुर होती, विचारांचं काहूर माजलं होतं, कारण फाळणीच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. अर्थातच स्वातंत्र्याची नवीन प्रभा उजाडणार होती, त्यामुळे उत्साहही तितकाच होता. 14 ऑगस्टच्या दिवशी सगळीकडेच वातावरण आतुरलेलं होतं. उत्साहाबरोबरच मनं कातरलेली होती. आशेनं मनं ओथंबलेली असतानाच निराशेची एक धून मनात काहूर माजवू पाहत होती. देशाभिमानानं ऊर भरून येत असतानाच भविष्याबद्दलची अनामिक अनिश्चितताही भारतीय मनांना भेडसावत होती. एकंदरीत अशीच अवस्था मानसिकता घेऊन भारतीय जनमन 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीला सामोरं जात होतं. 14 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच्या ठोक्याला स्वातंत्र्य मिळणार होतं. सुमारे 90 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बेमुहूर्तपणे फडकणारा युनियन जॅक खाली उतरवला जाऊन भारताचा तिरंगी ध्वज तेजस्वीपणे फडकणार होता. असं दृश्य प्रत्यक्षात येत असताना 14 ऑगस्टच्या त्या रात्री संपूर्ण भारतीय खंडात कुणाला झोप लागणं कठीणच होतं, कारण सर्वांनाच तो क्षण अनुभवायचा होता. फाळणीची विषण्णता मनातून दूर करून स्वातंत्र्याचं स्वागत करायचं होतं. फाळणीनंतर सुरू झालेल्या दंग्यांची दाहकता शमलेली नव्हती, पण त्याची तमा न बाळगता लोक त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्ली गाठण्याच्या प्रयत्नात होते. 14 ऑगस्ट हा दिवस उजाडला तोच मुळे सनईच्या स्वरांनी, तुताऱ्यांच्या निनादांनी, भारतमाता की जयच्या गगनभेदी घोषणांनी आणि हजारो लोकांच्या उत्स्फूर्त मिरवणुकांनी. विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मिळेल त्या वाहनाने दिल्लीतील तो स्वातंत्र्य सोहळा पाहण्यास निघाले होते. दिल्लीत अलोट गर्दी जमू लागली. दिल्लीतील भव्य रस्ते निरुंद भासू लागले. प्रासादांचे आकार गडद होत गेले. दिल्लीतील लष्कर विभाग, सिमलाचं व्हॉईस रॉय भवन जिथे ब्रिटिश रॉबर्ट क्लाईव्हने साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, तो कोलकात्याचा फोर्ट विलियम, मद्रासचा अर्थात आत्ताचा चेन्नईचा फोर्ट सेंट जॉर्ज, मुंबईचं उच्च न्यायालय आणि तेथील व्हिक्टोरियन दगडी इमारती, सर्वच वास्तूंवरचे युनियन जॅक 14 ऑगस्टच्या सूर्यास्ताच्या वेळी विना सोहळा उतरवण्याचे कार्यक्रम मध्यरात्रीच्या 12 वाजल्यावर होणार होते. 14 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय झालं हे आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही छान गीते.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे वनश्री. आपण 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दिवशी नेमकं काय घडलं याविषयी बोलतो आहोत. 14 ऑगस्टच्या दिवशी व्हॉइस रॉय माउंटबॅटन दिल्लीतील आपली आपल्या अभ्यासिकेत व्यस्त होते. सत्तांतरासंबंधीची सरकारी कागदपत्र अभ्यासून तपासून सह्यानिशी तयार ठेवण्यात आली होती. ते संध्याकाळपर्यंत त्याच कामामध्ये गर्क होते. तिथे नव्या दिल्लीतील घटना समितीच्या सभागृहात बाहेर लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता त्याचं दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अर्थात घटना समितीच्या सभागृहामध्ये सर्वत्र दिव्यांचा लखलकाट होता. जसजसं अंधारून येत होतं तसतसं घड्याळाचे काटे फारच हळू फिरत असल्याचं भासत होतं. मध्यरात्रीचे 12 वाजण्याची सर्वजण उत्कंठेने प्रतीक्षा करत होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी व्यापारासाठी भारतखंडात शिरकाव करणाऱ्या आणि 1857च्या उठावानंतर देशावर अधिकृतपणे सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांचा जाण्याचा क्षण जवळ आला होता. भारताच्या सर्वच राज्यांमध्ये स्वातंत्र्य सोहळा होणार होता. तरुण मुलं आबालवृद्ध सर्वच रस्त्यांवर आले होते. आनंदाने बेभान झाले होते. कुठे लेझिम ढोलांच्या तालावर गुलाल उधळत मिरवणुका निघत होत्या तर कुठे समारंभाच्या ठिकाणी शाहिरी पोवाडे गायले जात होते. महात्मा गांधी, नेहरू, लोकमान्य टिळक आदी नेत्यांची चित्रं व्यासपीठांच्या ठिकाणी लावलेली होती. इमारतींवर दुकानांवर सर्वच रोषणाईचा लखलकाट झगमगाट झालेला होता. देशात सर्वत्र असं पराकोटीच्या राष्ट्रभावनेचं दर्शन घडत होतं. रात्री 11 वाजता घटना समितीच्या सभागृहामध्ये प्रतिनिधीजन आसनस्थ झालेले होते. उत्कंठा ताणली जात होती. 12 वाजायला अगदी 5 मिनिटं बाकी असताना वातावरणातील कल्लोळ कमी झाला. आपापसातलं बोलणं कमी झालं. सर्वत्र जणू आध्यात्मिक शांतता पसरली 15 ऑगस्टच्या स्वागतासाठीची. जसे घड्याळाच्या काट्यांनी 12 आकड्यावर हात जोडले तसा निमिषार्धात जल्लोषाचा एकच स्फोट झाला. 15 ऑगस्ट उजाडताच देशभर आनंद

याचं उदाहरण आलं. दिल्ली जल्लोषात नाहून निघाली शासकीय इमारती आणि इतरत्र तिरंगी अशोक चक्रांकित ध्वज सरसर वर चढवला गेला. झेंडा फडकू लागताच लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. काही जण ओक्साबोक्षी रडू लागले. ज्या क्षणाची आत्यंतिक आतुरतेने वाट पाहिली तो क्षण येताच लोकांची मनं भारावून गेली. स्वतंत्र भारताची पहिली प्रभात आता उजाडणार होती आणि अर्थातच त्यामुळे सर्वांच्या भावना व्यक्त करणं अत्यंत कठीण झालं होतं. मित्रांनो, अशा पद्धतीने 14 आणि 15 ऑगस्टचा दिवस आपल्या भारतीयांनी साजरा केला होता. त्यांच्याच आठवणीत ऐकूया एक देशभक्तीपर गीत.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि मी आहे तुमच्यासोबत RJ वनश्री. स्वातंत्र्य दिनाविषयीच्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत, पण यासोबतच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे, ते म्हणजे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत. मित्रांनो, आजच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतसुद्धा राष्ट्रीय गीत वाजवलं गेलं. आपण सगळ्यांनी याच्या बातम्या नक्की ऐकल्या असतील, पण या राष्ट्रगीतामागची आणि राष्ट्रीय गीतामागची नेमकी काय गोष्ट आहे हे आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत.

मित्रांनो, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यात नेमका काय फरक आहे आणि याच्या गोष्टी नेमक्या काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. राष्ट्रगीत म्हणजे अर्थातच जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं रीत आणि राष्ट्रीय गीत अर्थातच वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं गीत. राष्ट्रगीताची गोष्ट अशी आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या या गीताचा नवनिर्मित भारताच्या घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी भारत देशाचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. या राष्ट्रगीताचा इतिहास थोडा वेगळा आणि मोठा बोलका आहे, अर्थात त्याबद्दल काही वादप्रवादही आहेत. हे गीत म्हणजे मुळात टागोर यांनी ब्राह्म समाजासाठी संस्कृत प्रचुर बंगाली भाषेत लिहिलेलं स्तुतिस्तोत्र होतं. 1911 साली ब्राह्म समाजाच्या तत्वबोध प्रकाशिका या पत्रिकेत सर्वप्रथम हे स्तोत्र प्रकाशित केलं गेलं. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात कोलकात्यात काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होणार होतं. काँग्रेसच्या नेत्यांना भारताच्या भाग्यविधात्याला उद्देशून लिहिलेलं आणि भारताची महती सूचित करणारं हे गीत आवडल्याने टागोरांना या अधिवेशनात हे गीत सादर करण्याची विनंती केली गेली आणि मग टागोर यांनी या स्तोत्राला स्वतःच संगीताचा साज देऊन गीतरूपात ते सादर केलं. त्यानंतर 1935 साली डेहराडूनच्या डून स्कूलने आपल्या प्रार्थना गीतांमध्ये या गीताचा समावेश केला. पुढे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर घटना समितीकडे सूत्र आली आणि पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी म्हणजेच 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या गीताला हिंदी अनुवादित गीताला राष्ट्रगीत म्हणून स्वीकृती दिली आणि याची घोषणा केली. मित्रांनो, राष्ट्रगीताची ही गोष्ट आपण ऐकली, याबरोबरच आपण राष्ट्रीय गीताची गोष्टसुद्धा ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि तुमच्यासोबत मी आहे आर जे वनश्री. आपण जनगण मन या राष्ट्रगीताची गोष्ट ऐकली, आता वंदे मातरमची गोष्ट. 24 जानेवारी 1950 रोजी जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं आणि त्याचसोबत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या गाण्याला राष्ट्रगान म्हणून मान्यता दिली गेली. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रगीतासोबतच वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारल्याची घोषणा केली. हे मुळातलं संस्कृत प्रचुर बंगाली गीत होतं आणि बंकिमचंद्र यांनी देशभावनेला आवाहन करणाऱ्या आपल्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला होता. जरी कादंबरी बंकिमचंद्र यांनी 1876 साली लिहिलेली होती, तरी ती प्रकाशित मात्र 1882 साली झाली. त्या काळात बंकिमचंद्र हे सरकारी अधिकारी होते आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गॉड सेव्ह द क्वीन हे इंग्लंडच्या राणीला कुर्णिसात करणारं गीत गाणं सक्तीचं केलं होतं. त्याला प्रतिक्रिया म्हणूनच बंकिमचंद्र यांनी मातृभूमीच्या प्रती भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या वंदे मातरम या गाण्याची रचना केली होती. 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत स्वतः सादर केलं. त्यानंतरही 1901 आणि 1905 येथील अधिवेशनातही हे गीत गायलं गेलं. त्यातील 2 शब्द वंदे मातरम हे स्वातंत्र्यसैनिकांना भारून टाकणारे देशभक्तीपर भावाचे मंत्रच ठरले. त्याचा परिणाम इतका झाला की ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या गाण्यावर बंदी घातली. तरीही वंदे मातरम असा नारा देऊन साम्राज्यवादी ब्रिटिशांना आव्हान देण्याचं स्वातंत्र्यसैनिकांनी सोडलं नाही. अर्थातच भारत हा विविधता असलेला देश आहे, त्यामुळे अनेक वादप्रवाद ज्याप्रमाणे राष्ट्रगीताबाबत होते त्याचप्रमाणे याही गीताबाबत होते. पण काहीही वाद असले तरीसुद्धा 1854 जागृतीपासून ते 2006 लगे रहो मुन्नाभाईपर्यंत या चित्रपटातील गाण्यांमध्ये वंदे मातरम या शब्दांचा स्फूर्तिदायी शब्द म्हणून वापर करण्यात आला आहे. ऑस्कर विजेत्या 2000 AR रहमान यांनी 1997 मध्ये स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आधुनिक संगीत रचनेसह वंदे मातरम हे गीत सादर केलं होतं. मित्रांनो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपण राष्ट्रीय गीताच्या आणि राष्ट्रगीताच्या गोष्टी ऐकल्या. अर्थातच तुम्हाला या गोष्टी निश्चित आवडल्या असतील, त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा. आता वेळ झालेली आहे सप्तरंगी साथमध्ये इथेच थांबण्याची, परंतु याच्यानंतर 4 वाजता आपण भेटणार आहोत सांजेच्या बारी या कार्यक्रमामध्ये, आणि त्याही कार्यक्रमामध्ये अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टींविषयी आपण गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी आत्ता आपण इथेच निरोप घेऊया आणि मराठी बातमीपत्राला सुरुवात करूया.

देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गती, शक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरणकुलन अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगानं विकास घडवण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालयात

ध्वजवंदन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला. पेट्रोल डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारनं कपात केली आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे, तर डिझेलवरचा कर प्रति लिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रति लिटर 2.5 रुपयांनी कमी केलेला आहे. हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं.

नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत RJ वनश्री. मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये अर्थातच आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याविषयी बोलणार आहोत. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा नेमका कसा निर्माण झाला, त्याच्या नेमक्या काय गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तो विकसित होत गेला, या सगळ्याविषयी आपण आजच्या या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. पण तत्पूर्वी ऐकूयात काही गाणी.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: मित्रांनो, 4:10 होत आहेत आणि सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. मी आहे तुमच्यासोबत RJ वनश्री आणि आज आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये तिरंग्याविषयी बोलतो आहोत. तिरंगा, आजचा आपण स्वीकारलेला तिरंगा या आधी नेमका कसा होता किंवा त्याचा प्रवास नेमका काय राहिलेला आहे हे आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा भारतातील पहिला राष्ट्रीय ध्वज हा 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान स्क्वेअर ग्रीन पार्क कोलकाता येथे फडकवण्यात आला होता. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरवा अशा 3 आडव्या पट्ट्यांमध्ये बनलेला होता आणि या ध्वजाच्या मध्यभागी देवनागरी लिपीमध्ये वंदे मातरम असे लिहिलेले होते. या ध्वजाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली, परंतु त्यानंतर तो स्वीकारला गेला नाही. दुसरा ध्वज 1907 दुसरा भारतीय ध्वज मादाम भिकाजी कामा यांनी 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेमध्ये फडकावला होता. या ध्वजावर लाल, हिरवा, पिवळा अशा 3 रंगांचे पट्टे होते आणि त्यात सूर्य आणि चंद्राचीही चित्रे होती. या ध्वजाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सादर केले. हे पाऊल भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी निश्चितच महत्त्वाचे होते. यानंतर तिसरा ध्वज डॉक्टर ॲनी भेझंट या आणि लोकमान्य टिळक यांनी 1917 होमरूल आंदोलनादरम्यान फडकवला होता. त्यावर लाल आणि हिरव्या रंगांचे पट्टे होते आणि वर युनियन जॅक होता. ध्वजावर 7 तारे 1 चंद्र आणि 1 तारा देखील होता. मात्र ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक असलेल्या युनियन जॅकमुळे हा ध्वज मात्र वादग्रस्त ठरला आणि अनेकांनी याला विरोध केला. भारतीय तिरंग्याचा प्रवास कसा राहिलेला आहे हे आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया एक गीत.

मित्रांनो, तीन ध्वजांविषयी आपण बोललो. चौथा ध्वज हा 1921 फडकवला गेला. हा ध्वज पांढरा, हिरवा आणि लाल रंगाचा होता. मध्यभागी एका चरख्याचे चित्र होते. हा ध्वज अधिकृतपणे काँग्रेस पक्षाने स्वीकारला नव्हता, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्याचा वापर केला होता. हा ध्वज भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक बनला आणि त्याची रचना पिंगाली व्यंकय्या यांनी प्रस्तावित केली होती. महात्मा गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यामध्ये चरखा वापरण्यात आला. त्यानंतर पाचवा ध्वज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1931 अधिकृतपणे स्वीकारला. या ध्वजामध्ये लाल रंग काढून वरच्या बाजूला भगवा रंग, हिरवा रंग तळाशी आणि पांढरा रंग मध्यभागी ठेवण्यात आला होता. चरखा पांढऱ्या रंगामध्ये ठेवला होता आणि हा ध्वज महात्मा गांधींनी मंजूर केला होता. भारतीय राष्ट्रीय सैन्याने देखील हाच ध्वज वापरला आणि याच ध्वजाकडे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. मित्रांनो, आजचा तिरंगा नेमका कसा निर्माण झाला आणि त्याविषयीच्या गोष्टी आपण ऐकणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर।
1: मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात। मी आहे तुमच्यासोबत RJ वनश्री आणि आपण तिरंग्याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत। स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजेच 22 जुलै 1947 रोजी भारताच्या घटना समितीने आपल्या बैठकीमध्ये तिरंगी ध्वज हा स्वतंत्र भारताचा अधिकृत ध्वज राहील असा निर्णय घेतला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजेच पहिल्या स्वातंत्र्यदिनी हाच तिरंगी ध्वज राष्ट्रध्वज म्हणून फडकवला गेला। अशा पद्धतीने आपल्या तिरंग्याचा प्रवास राहिलेला आहे। मित्रांनो, पुढे 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा आणि तेव्हापासूनच पुढेही कोणत्याही बदलाशिवाय हाच ध्वज कायम राहिला। ध्वजाची लांबी रुंदी 2.5 या प्रमाणामध्ये निश्चित करण्यात आली। 3 समान आडव्या पट्ट्यांची रचना असलेल्या या तिरंगी झेंड्याच्या वरच्या भागामध्ये त्याग आणि धैर्याचा निर्देश करणारा गडद केशरी रंग, मधल्या भागामध्ये शांती सत्य पावित्र्य ध्वनित करणारा पांढरा शुभ्र रंग आणि खालच्या भागामध्ये निष्ठा आणि समृद्धीचा अर्थ ध्वनित करणारा गडद हिरवा अशी रंगयोजना यांनी केली गेली। ध्वजाच्या मधोमध मधल्या पांढऱ्या भागामध्ये निळ्या रंगातील अशोकचक्राची योजना करण्यात आली। 273 ते 232 काळामध्ये सम्राट अशोकाने सारनाथ येथे अर्धशीर्ष सिंहाचा स्तंभ उभारला होता। त्यावर जे धम्मचक्र दर्शवलेलं होतं त्यापासून भारताच्या ध्वजावरील निळ्या चक्राची प्रेरणा घेतली गेली। या ध्वजाची पूर्ण रचना संकल्पना पिंगाली व्यंकय्या यांनी साकार केली होती। राष्ट्रीय ध्वजाविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत।

पाटीला झेंडा लागला होता पाटीला आनंद होता झाला आम्हा मराठ्यांनी दोन बोट स्वर्ग राजीला पाठीहून आलीन गेले थेट रंग महाराला त्यांनी खुशालीत महाराष्ट्र दंग झाला रंग महाला नवी बया भेट

लाव नव आटी राजे पंद पितुरीला पिस्ताच्या प्याल्यामध्ये महाराष्ट्र बुडविला. गुंग झाली स्वारी रंग माली घुबडानी संधी साधली पितुरीची जाळी पसरली करणीला फळ त्यांच्या आली मरकट सेना भवताली भगवा झेंडा उडायला खाली सज तोफ खाण्यात झाली ही झोप तुम्हाला काळ झोप ठरणारी इतक बाजी रवरवी तुम्हा नेणारी इष्टाची गाणी गाणार काल पोतर लावणी रचणार विनवितो तुम्हा जाहीर तोच शाहीर यार या

असं दवाय पुढे सरा नाहीतर बांगड्या भरान खुशाल जा घरा सत्य नाही कोणाला मरदय कला मराठा राहिला शत्रूची करील मुकाबला येऊ द्या भला भला लावेला वाटेला होय.

किल्ला भासेल पंथी तुरीच्या मुळाला तसरून खासेल सह्याद्री पुनरपी खच धून हासेल दरिक पार जागतील नेत्री घालून येतेल अंगनिमित्ताव्याचा हिस्सा बदवून गेल या वेळी मराठा कोण माग राहील इतकाचा प्याला तो फोडून फेकून देईल राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल नवदोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल नवदोमी स्वातंत्र्य

मित्रांनो, राष्ट्रीय ध्वजाविषयी आपण बोलत होतो. स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान या ध्वजामध्ये अनेक बदल होत गेले हे आपण पाहिलंच. उदाहरणार्थ 1907 साली स्वातंत्र्य सैनिक भिकाजी कामाईने स्वतः तिरंगी झेंड्याची रचना करून त्यात मधोमध वंदे मातरम हे शब्द लिहिलेले होते आणि तेव्हा जर्मनीमध्ये हा झेंडा फडकवून तिनं आपलं भारतभूमीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं होतं. पुढे सुद्धा काही काळ काँग्रेसनं अशाच पद्धतीने तिरंगी झेंड्यावर चरखा दर्शवून गांधीजींच्या स्वावलंबनाचा संदेश दिलेला होता. 300 पूर्व 3 शतकात होऊन गेलेल्या मौर्य घराण्यातील सम्राट अशोक याने दक्षिण आशिया ते आजचं अफगाणिस्तान बंगाल असा सर्वदूर आपला साम्राज्य विस्तार केला. परंतु नंतर त्यातील हिंसेनं पश्चाताप दग्ध झालेल्या अशोकानं बौद्ध धर्म

स्वीकार करून शांतीचा संदेश दिला. स्वतंत्र भारतालाही त्याच स्वरूपाचा शांतीचा संदेश अभिप्रेत असल्यानं अंतिमतः राष्ट्रध्वजावर चरख्याच्या जागी धम्मचक्र सूचित करणाऱ्या चक्राची अर्थात अशोक चक्राची योजना करण्यात आली. त्याचप्रमाणे या चक्राद्वारे कालचक्राचं आणि त्यासोबत बदलत जाणाऱ्या जगाचं सूचनही अभिप्रेत आहे. अशा पद्धतीने आपला तिरंगा ध्वज आपण स्वीकारला.

मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण तिरंग्याविषयी तर बोललोच आणि आता वेळ झालेली आहे या सगळ्या माहितीची, या सगळ्या माहितीवर एक प्रश्न विचारण्याची. तुमचा अभिप्राय किंवा तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न नीट ऐका. तिरंग्याचा पूर्ण विकास आपण पाहिला आणि या विकासामध्ये माझा असा प्रश्न आहे की गांधीजींच्या स्वावलंबनाच्या संदेशासाठी आपल्या तिरंग्यावर नेमकं कशाचं चित्र होतं? प्रश्न मी पुन्हा एकदा सांगते आहे आणि तुम्ही जरूर त्याची उत्तरं माझ्यापर्यंत पोहोचवणार आहात. मी पुन्हा एकदा प्रश्न विचारते. प्रश्न असा आहे की गांधीजींनी स्वावलंबनाचा संदेश देताना कशाचं चित्र आपल्या तिरंग्यावर योजलं होतं? प्रश्नाचं उत्तर नक्की सांगा. तत्पूर्वी आपण ऐकूया पुढची गाणी.

तेना पती तात्या टोपे शूर मोठा महशूर जाऊनी दूर दूर धडकवी आग साऱ्या प्रांतात बे मैना एकटी सारख्याला करावा हल्ला बेत ठरविला साऱ्या देशात दोन महिने होते मुहूर्ताला बरा पूर फौज ठाण्याला कोणा साहेब एक हो आला निवर सुवर म्हणू हो महागाला मंगल पांडे होता दहा गेला संताप अनावर झाला.

पुढे न होईल रण दुर्गेचा अवतार जिंकाया धाचीचा किल्ला जिंकाया धाचीचा किल्ला इंग्रज करती प्रचंड हल्ला प्रचंड पडले

0: उठली घोड्यावरती मांड ठोकली पुढी झोकली फळी फोडली वायुगतीने निघून गेली
1: वायुगतीने निघून गेली वायुगतीने निघून गेली
0: सुंदर काशी घेऊन ताती झाशी वाली निघे

नमस्कार मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत तिरंग्याविषयी. आणि मी तुम्हाला मघाशी गाणी लावण्यापूर्वी एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे गांधीजींनी तिरंग्यावर शांतीचा संदेश देण्यामागचं एक चित्र जे होतं ते नेमकं कोणतं होतं. आणि अनेकांनी उत्तरं दिलेली आहेत, पण ती उत्तरं जाहीर करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, ते म्हणजे आज आपण 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेतला. अनेक विविध गोष्टींविषयी आपण बोललो, ज्यामध्ये राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, तिरंगा आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश होताच. पण हे सारे संदर्भ मी असा घडला भारत या पुस्तकातून शोधलेले होते आणि त्या आधारे आजचा आपण कार्यक्रम केला. आणि अर्थातच या पुस्तकाचं संपादन जे आहे ते सुहास कुलकर्णी आणि मिलिंद चंपानेरकर यांनी केलेलं आहे, त्यामुळे इतका अभ्यासपूर्ण आणि मला प्रतिक्रियांमध्ये लक्षात आलेलं आहे की तुम्हाला आजचा कार्यक्रम खूप जास्त आवडलेला आहे, त्यामुळे इदम न मम असं सांगणं महत्त्वाचं आहे. आणि हे पुस्तक तुम्ही जरूर वाचू शकता, असा घडला भारत, आणि संपादन आहे सुहास कुलकर्णी आणि मिलिंद चंपानेरकर. आणि अर्थातच आता जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राजेंद्र पारमार, सुखदा म्हात्रे, रजनीकांत रघुनाथ पाटील, चंद्रशेखर मुळेकर, गौतम भिंगारडे, प्रिया फाटक, दीपा पालकर, रसिक म्हात्रे, रामदास तांबे, संध्या रानडे देसाई आणि अरुण गावकर यांनी या प्रश्नाचं चरखा हे बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याचबरोबर शुभलक्ष्मी मस्तकार यांनी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आजचा हा सांजेच्या पारी यामधला तुमचा सहभाग तुम्ही अत्यंत खुलेपणाने दाखवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया एका सुंदर गीतासहित.

मित्रांनो, यासह वेळ झालेली आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आत्ता इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा 5 वाजता तुमच्यासमोर नवीन आरजे येतीलच. आणि आत्ता मात्र हा कार्यक्रम आपण इथेच थांबवतो आहोत. आजच्या आपल्या 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि अत्यंत एका सुंदर अशा गीताने आज आपण या कार्यक्रमाची सांगता करूया.

नमस्कार, मी उमा रायकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली। राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यावर व्यक्त केला। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवनात ध्वजारोहण झालं। राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणाघाट तालुक्यात सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला। एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला। 600चा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे। आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल नाबाद शतक करून खेळतो आहे। KL राहुल जखमी झाल्यानं 77 धावा करून तंबूत परतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 237 धावा झाल्या होत्या। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: A soul-stirring start to a memorable evening. Rashmi, I can't wait to see how the evening unfolds. I've grown up to this tune. I felt really soul-stirred right from inside.
1: आणि मला वाटतं आमच्या बऱ्याच साऱ्या इकडच्या प्रेक्षकांच्या सुद्धा अशाच त्यांची सुद्धा अशीच अवस्था झाली असेल की हा नॉस्टेल्जी अनुभवायला मिळतोय. आता यानंतर मात्र पुढच्या रचनेकडे आपण जाणार आहोत. त्या रचनेबद्दल बोलण्यासाठी एक क्विक मार्च हा शब्द मगाशी मी वापरला त्याबद्दल थोडक्यात सांगावंसं वाटतं की दर मिनिटाला 120 ठेके वेगाने जाणारा क्विक मार्च म्हणजे सैन्य दलाचं जे काही शिस्तबद्ध संचलन आपण पाहत असतो, ठेका असतो, वेग असतो, उत्साह असतो, त्याचं प्रतीक असलेला हा क्विक मार्च आणि तीच रचना आपण यानंतर ऐकणार आहोत.
0: येस, वी प्रेझेंट जय भारती, अ स्पिरिटेड ऑफिशियल क्विक मार्च ऑफ द इंडियन नेव्ही, कंपोज्ड बाय एम डायस अँड अरेंज बाय जेरम रॉड्रिक्स. टू टेल यू लिटल मोर, दिस कॉम्पोझिशन कॅप्चर्स द विक्टोरियस स्पिरिट अँड द हाय मोराल ऑफ द इंडियन नेव्ही एज दे march forward with pride and determination. Get ready to witness a confluence of rhythm, culture and pure patriotic flavor. Presenting

0: शिस्त हा सगळ्या सैन्य दलांचा पाया आहे आणि त्यामुळे हे शिस्तबद्ध संचलन पाहत असताना एक वेगळाच अनुभव आपल्याला येतोय ना. यानंतरची पुढची जी रचना आहे त्या रचनेचं नाव आहे ऍडमिरल कुंजाली. अर्थातच या रचनेबद्दल थोडक्यात सांगायचं तर झामोरिन त्या अधिपत्याखाली असणारा जो भाग होता पोर्तुगीज सैन्याविरुद्ध लढत असताना आपल्या मलाबार किनाऱ्याचं संरक्षण करणारे महान नौदल सेनानी होते कुंजाली मरक्कर. त्यांच्या या संपूर्ण कार्याला ही पुढची रचना अभिवादन करते.
1: Yes, as Rashmi mentioned, this score pays tribute to Kunjali Marakkar, the legendary naval commander of the Zamorin, who heroically defended India's Malabar coast against Portuguese forces. It embodies naval valor and historic coastal defense. Our performers today will bring that epic saga of historical glory to life with the powerful and disciplined marching rhythm, conducted by Alex S., Chief Petty Officer, Musician.

0: अल्ताफ, ही सगळी नौसेनेतली जी मंडळी आहेत ती आता इतकं सुंदर आपल्या समोर ही कला सादर करतायत, पण अन्य वेळेला जर आपण बघितलं तर समुद्रावर स्वार होणारी ही मंडळी आहेत ती नौकेला हाकत असतात, आणि कुठलीही जर नौका हाकायची झाली, बोट हाकायची झाली, तर त्यात बॅलन्स लागतो, समन्वय लागतो, आणि तोच बॅलन्स या सगळ्या मंडळींमध्ये इतका उत्तम पाहायला मिळतोय.
1: दॅट इज ट्रू. देयर इज अ लॉट ऑफ कोऑर्डिनेशन, देयर इज अ लॉट ऑफ ट्रस्ट व्हिच कीप्स देम टुगेदर अँड गिव्स सच फॅब्युलस आउटपुट. सो द नेक्स्ट core that we will be enthralled with right now is the Uncha Sitara. Now let me tell you a little about this. It's a quick march score. As I just mentioned, the full military band functions like a finely tuned ship where every section carries a very vital duty. And I just mentioned trust a while ago. So while the heavy brass provides power, it is the woodwind family, the clarinets, the flutes, the saxophones, the oboes that weaves the intricate melodies, adding color, grace and agility to the march, demonstrating this delicate balance of finesse and military cadence. Up next, we have the band presenting Uncha Sitara, a quick march, which is conducted by Devraj, Master Chief Petty Officer, musician,

0: सगळी वाद्य आपण जी पाहतोय ना त्यांची पण आपली आपली एक गंमत आहे. म्हणजे आपल्याकडे अशी अनेक वाद्य आहेत ज्यांना आपण रणवाद्य म्हणतो, म्हणजे नगारा असेल, रणशिंग असेल. तर या सगळ्या वाद्यांचा जसा त्या काळामध्ये उपयोग होता तसंच आता ही जी वाद्य आपण काही बघतोय म्हणजे विशेष करून ब्रास वाद्य, त्यांचा सुद्धा एक वेगळा संदर्भ ऐतिहासिक काळामध्ये होता. म्हणजे ज्यावेळेला रडार नव्हतं, ज्यावेळेला रेडिओ नव्हता, त्यावेळेला डेकवरच्या सगळ्या मंडळींना जर सूचना द्यायची असेल तर त्यासाठी ही ब्रास वाद्य वापरली जायची जी आज आपण या बँड मध्ये पाहतोय.
1: कंटिन्युइंग विथ व्हॉट रश्मी सेड एक्सप्लेनिंग द सिग्निफिकन्स अँड द इम्पॉर्टन्स, सो हिस्टॉरिकली लॉन्ग बिफोर रेडिओज अँड रेडार द राइझिंग कॉल ऑफ द ब्रास इन्स्ट्रुमेंट्स वॉज यूज टू सिग्नल मनुवर्स अक्रॉस वास्ट बॅटल फील्ड अँड विंडी डेक्स ऍट सी. टू टेल यू लिटल मोर, द ब्रास सेक्शन विच इज लेड बाय ट्रम्पेट्स, फ्रेंच हॉर्न्स, ट्रॉम्बोन्स अँड ट्यूबास फॉर्म्स द हिरोइक बॅकबोन ऑफ द बँड, प्रोव्हाइडिंग द डेप्थ अँड नोबल रेझोनन्स दॅट गिव्स मिलिटरी म्युझिक इट्स ग्रँडियर. येस, इट इज ग्रँड अँड आर वी हॅव्हिंग अ गुड टाइम. आय एम श्युअर ऑल ऑफ यू ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू अनदर स्कोर कमिंग अप.
0: प्रभावी आणि भारदस्त सूर अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
1: येस, सो वी विल कंटिन्यू प्रोव्हाइडिंग दिस डेप्थ अँड द नोबल रेझोनन्स दॅट वी स्पोक अबाउट. सो लेट्स हियर द वॉर्म्थ, कमांडिंग वॉर्म्थ कमिंग फॉरवर्ड इन द नेक्स्ट स्कोर विच इज सागर सम्राट, कंडक्टेड बाय माधव मोहन, मास्टर चीफ पेटी ऑफिसर, म्युझिशियन सेकंड क्लास.

0: संगीतामध्ये काय कमाल ताकद असते ना. म्हणजे बघा, आपण सगळेच जण असे कुठून कुठून बाहेरून वगैरे इकडे आलो, धावत पळत आलो किंवा आरामात आलो, आणि आपण सगळेजण इथं बसलेले असताना प्रत्येक जण आपापल्यात होता, पण ज्या वेळेला ही गाणी आपण ऐकायला सुरुवात केली, आपण सगळेजण एकसंध श्रोते झालो. संगीतात ही ताकद असते सगळ्यांना एकत्र आणण्याची, बरोबर ना?
1: Yes, music binds people together. And talking about the next musical piece, the next score that we will be presenting to you is Taqat Watan Ki, a patriotic song. Very interesting history. This has been composed by S.D. Barman for Dev Anand Sahab's 1970 film Prem Pujari. The movie captures a young officer's journey to understanding that protecting the motherland is the highest form of service. This rousing track became an instant national classic, a reminder that a country's strength rests in the unity of its people. Reimagined for full band, its bold brass and sharp rhythms capture the timeless spirit of national defense. Conducted by Alex S., Chief Petty Officer, Musician.
0: राष्ट्राची एकता नागरिकांमध्ये असते, आणि आता आपण नागरिक तर आहोतच, पण एकसंध श्रोताही बनूया आणि ही रचना ऐकू.

0: चित्रपटातनं अनुभवलेली गाणी आणि आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातनं रेडिओवर ऐकलेली हीच गाणी या सगळ्या बँडच्या वादनातनं किती वेगळी अनोखी वाटतायत ना. एक वेगळा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच मिळतोय. आता पुढच्या गीताकडे आपण वळूया.
1: द नेक्स्ट स्कोअर कमिंग अप इज INS इंडिया. दिस इज अ क्विक मार्च. सो ऍट द सेंटर ऑफ एव्हरी मार्चिंग बँड सिट बीटिंग हार्ट द पर्कशन सेक्शन. द शार्प स्नॅप ऑफ द स्नेअर ड्रम सेट्स द क्रिस्प पेस व्हाइल द बेस ड्रम and the cymbals anchor the cadence, keeping hundreds of marching sailors locked in identical step. Driven by this crisp, unstoppable rhythm, we bring you the score INS India, conducted by Samir Gurung, Chief Petty Officer, Musician.
0: या सगळ्या तालवाद्यांवर शेकडो नौसैनिकांची पावलं ही एकाच लईत पडत असतात. आज त्या लईमध्ये आपण सुद्धा सामील होऊया आणि तो ठेका धरूया.

आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणारा सैनिक. आपल्यासाठी ही मंडळी कणखर कठोर अशीच असतात, पण त्यांचं हळवं हृदय, हे हळवं हृदय एका गाण्या

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची तसंच 1 कोटी युवकांना एआयचं प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। राज्यभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं भीषण रस्ते अपघातात 3 शाळकरी मुलींचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। पंतप्रधान मोदींनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा यावेळी केली। सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल, असं ते म्हणाले।
1: युवकांना मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे। आपल्याकडे उत्तम डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, गुणवंत विद्यार्थी आणि कुशल शिक्षक आहे। या सर्व संसाधनांना एकत्रित करून देशातील युवकांना मोफत कोचिंग उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठं नेटवर्क उभारणार आहोत।
0: सरकारनं पुढील 1 वर्षात 1 कोटी तरुणांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे त्यांना जागतिक एआय क्षेत्रात आघाडी घेण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले। 5 ते 15 वयोगटातील मुलांमधील प्रतिभा शोधण्यासाठी गावं, शहरं आणि शाळांमध्ये विशेष मोहीम टॅलेंट हंट राबवलं जाईल, असंही ते म्हणाले। वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं। पंतप्रधानांनी याबद्दल आनंद व्यक्त केला।
2: आजादी के बाद 15 अगस्त को लाल किले पर पहली बार वंदे मातरम गूंज रहा है। आज जब हम देश के लोग वंदे मातरम के 150 वर्ष मना रहे हैं, इससे बड़ा उत्तम अवसर क्या हो सकता है।
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला राजकीय वादाचा विषय न बनवता पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। भारताची धोरणं निश्चित करण्यात महिलांना योगदान देण्याची संधी दिली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं। देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले। कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला। सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली। समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण सामुग्री उत्पादनात 64 वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5 पट वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7 पट तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21 पट आणि मोबाईल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचं ते म्हणाले। जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली। आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञानस्नेही तरुण पिढीनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केलं। राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या 6 महिन्यात 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजारोहण कार्यक्रमात व्यक्त केला। सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे, काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष आहे। महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे। राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात होत असून रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं।
3: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे। महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे, देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो। छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय।
0: शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबवण्यात येत असून 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि नव्या बॅचचा आरंभ कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. फेलोंना आपल्या अनुभवाचा उपयोग करून कार्यक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवावं आणि परिवर्तनाचे दूत बनावे असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री फेलोंनी स्टार्टअप धोरण, ई गव्हर्नन्स, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड आणि तक्रार निवारण व्यवस्थेसह अनेक उपक्रमात योगदान दिल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी महाराष्ट्र शासन आणि IIT मुंबई यांच्यात पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम इन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड पब्लिक पॉलिसी यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
4: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांनाही शेतकऱ्यांचा दर्जा मिळाला असून त्यांना शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. महाराजस्व अभियानादरम्यान अशा महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात या योजनांच्या लाभामुळे आनंदाश्रू पाहिल्याचं त्यांनी याप्रसंगी आपल्या भाषणात नमूद केलं.
5: हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण करतोय. या निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी कालही मी वर्ध्यामध्ये अनेक महिलांना शेतकरी कार्ड वाटप करताना त्यांच्या डोळ्यामधला आनंदाश्रू मी बघितला. निश्चितपणे त्या शेतमजूर महिलेला वाटलाय की मी ज्या शेतामध्ये काम करते ते शेत माझा आहे, मी त्या शेतीची मालक आहे या भावनेतनं ती त्यातून त्या ठिकाणी जात होती. खरं तर आता आपल्या बहिणींना बँकेचे कर्ज काढणं सोपं होणार आहे, कारण शेतकरी दर्जा मिळाल्यामुळे बँकेचं कर्ज मिळणार आहे आणि यातनं त्या महिलांच्या जीवनामध्ये क्रांती होणार आहे.
0: अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वर्धा इथल्या पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी इटगाव ग्रामपंचायतीनं दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांतर्गत बालस्नेही पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी या गावाचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात सहपालकमंत्री अॅडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आश्रमशाळेतील मुलींच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत या घटनेनंतर ठोस निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी आयोजित तिरंगा रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गोंदिया इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आकाश फोंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी मंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी जलसंधारण अभियानाअंतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात काल भीषण अपघातात 3 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सनं दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये 15 वर्षीय समृद्धी धामसे, 17 वर्षीय आरोही चौरे आणि 17 वर्षीय मिसबा शेख यांचा समावेश आहे. या घटनेनं हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त होते आहे. आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान हिंगणघाट इथल्या भीषण अपघातात 3 शाळकरी मुलींच्या मृत्यूबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीव्र शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा सामना कसोटी सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू आहे. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 277 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची तसंच 1 कोटी युवकांना एआयचं प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा आणि राज्यभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: वेलकम बैक दोस्तों। अब आप सुनेंगे 12 अगस्त को मुंबई के रविंद्रनाट्य मंदिर में प्रसार भारती आकाशवाणी मुंबई और सांस्कृतिक कार्य विभाग पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकेडमी द्वारा आयोजित नौसेना स्वर वंदना प्रोग्राम का अगला भाग।
1: There a dry eye in the audience? Har kisi ko, everybody must have had some tears, some emotions coming to life, and a lot of respect for the armed forces. So let's hear it for all the armed forces.
2: काय कमाल आहे बघा ना, म्हणजे एकीकडे हा संपूर्ण बँड आपल्याला इतकं इमोशनल करतोय, पण त्याआधी ह्या सगळ्या मंडळींनी नौसेनेचं प्रशिक्षण, आणि नुसतं प्रशिक्षण नाही कठोर परीक्षण प्रशिक्षण हे सुद्धा तितकंच उत्तम पद्धतीने घेतलेलं असतं। म्हणजे एकाच वेळेला कठोर भावना आणि दुसरीकडे संगीतातला हा हळवेपणा, हे इतकं जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला ही मंडळी आज इथे दाखवत आहेत, त्याचंही कौतुक झालंच पाहिजे।
1: इट इज अ व्हेरी हेल्दी मिक्स ऑफ क्विक मार्चेस, सम बॉलिवूड, अँड देयर इज लॉट्स मोर कमिंग अप, सो डू हँग ऑन। राईट नाऊ व्हॉट यू आर गोइंग टू लिसन टू इज अ क्विक मार्च दीपक। टू टेल यू लिटल अबाउट दॅट, अँड इट इज अ मॅटर ऑफ ग्रेट प्राईड, अँड वी ऑल मस्ट ड्रॉ इन्स्पिरेशन, बिकॉज व्हॉट मेक्स द मिलिटरी म्युझिशियन्स युनिक इज देअर ड्युअल identity. Before mastering complex symphonic arrangements, every member undergoes essential military drill, combat readiness, and naval seamanship. They are disciplined service personnel first, whose chosen instrument happens to be music. Highlighting this blend of duty and artistry, you can hear that exact energy brought to life, stepping into formation at a crisp driving tempo. The band presents our next piece, a quick march titled Deepa, conducted by Alex S., Chief Petty Officer, Musician.

0: अल्ताफ, आता सूर्योदय होणार आहे.
1: सॉरी, इट्स ऑलमोस्ट 6:15 रश्मी, इजंट इट सनसेट?
0: नाही नाही नाही, तो खराखुरा सनसेट सूर्यास्त नाही, तर आता रचनेमधला सूर्योदय होणार आहे. आपण ह्या सगळ्या मंडळींना सातत्याने जे पाहत आलेलो आहोत ते अत्यंत एक शिस्तबद्ध अशी व्यक्तिमत्व म्हणून, आणि ते खरंच आहे. पण एकीकडे क्विक मार्च चा जोश जसा असतो, त्याच वेळेला या मंडळींना संयमही पाळावा लागतो, आणि त्या संयमाचंच प्रदर्शन करणारी पुढची रचना असणार आहे सूर्योदय.
1: टू गिव्ह यू अ लिटल इनसाइट, द नेक्स्ट स्कोर दॅट वी विल बी एन्थ्रॉल्ड विथ इज सूर्योदय. इट इज अ स्लो मार्च, सो लेट मी टेल यू दॅट टुडे युअर इयर्स आर गोइंग टू बी एन्चॅन्टेड बाय द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ म्युझिक. सो वी हॅड सम पॅट्रियॉटिक सॉंग्स, वी हॅड क्विक मार्चेस, वी इव्हन हॅड बॉलिवूड रश्मी, and now we have a slow march, Suryoday. This is the meaning of waking up in the morning, and it is composed and arranged by Jerome Roderick. So unlike a quick march and a couple of them which we heard over here, a slow march is played at a deliberate stately cadence, traditionally used in military ceremonies to display grace, poise and defined and dignified discipline. With rich brass and graceful woodwinds, this majestic piece reflects the noble strength and quiet vigilance of the Indian Navy as a new day dawns over our seas. The Naval Band presents to you Suryoday, conducted by Samir Gurung, Chief Petty Officer, Musician.
0: कठीण परिस्थितीमध्ये क्विक मार्च एक उत्साह निर्माण करतो, पण त्याचबरोबर ही सगळी मंडळी रोजची सततची दक्षता सुद्धा बाळगत असतात, आणि त्याचं आपल्याला एक प्रदर्शन दर्शवणारी ही पुढची जी रचना आहे ती स्लो मार्च मधली सूर्योदय.

0: शांततेची ताकद या स्लो मार्च मधन आपण अनुभवली. आतापर्यंत तुम्ही कधीही आपली नौसेना असेल, आपलं सैन्य दल असेल, आपली सगळी संरक्षण दल असतील, त्यातला एकही सैनिक कधीही नाराज, उदास, थकलेला पाहिलाय कधी? कधीच नाही. कारण ही मंडळी सतत याच विजिगीशू वृत्तीने की नाही काहीही झालं तरी दुःखावर आनंदाचा विजय होणार, प्रतिकूलतेवर अनुकूलतेचा विजय होणार याच सकारात्मक भावनेने सतत भारलेली असतात. आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचा मंत्र असतो जय हो.
1: जय हो, दॅट इज true, Rashmi. So now get ready to sway, to move your hands and to sway our flags, because we are now leaping into a celebration of unstoppable spirit and victory. The film Slumdog Millionaire swept across the globe, capturing hearts with its story of hope against all odds. But it was maestro A.R. Rahman whose explosive composition Jai Ho that truly captured the world's imagination. We all remember the lyrics, we all remember the music, we remember dance moves. With powerful lyrics by Gulzar Sahab, Jai Ho translates to May Victory Be Yours. It is a dynamic celebration of hope over adversity, joy over sorrow, and the triumph of the human spirit. So let's get ready to feel that surge of energy as our band performs this Oscar-winning masterpiece. Jai Ho!
0: Jai Ho!
1: Conductor Madhav Mohan, Master Chief Petty Officer, Musician, Second Class.

0: आकाशवाणीच्या माध्यमातून अशी अनेक गीतं आहेत की जी केवळ आपल्याला माहितीच झालीत असं नाहीये, तर ती आपल्या मनामध्ये रुजली. आणि आता 15 ऑगस्टला ज्या वेळेला आपल्याकडे आपल्या आकाशवाणीच्या सगळ्या वाहिन्यांवर ही देशभक्तीपर गीतं ज्या वेळेला आपण ऐकत असतो, त्यावेळेला त्यातलं एक गीत आपण सगळेजण गुणगुणतो. बरं, त्या रचनेचं वैशिष्ट्य असं की त्यात इतके संस्कृत प्रचुर शब्द आहेत, पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसांना सुद्धा ते सगळे शब्द त्यांच्या हृदयामध्ये रुजलेले आहेत. आणि ती रचना आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. आपण ती ओळखली असेल, जयोस्तुते. आमचे सगळे श्रोते आकाशवाणीचे इतके चाणाक्ष, वा.
1: येस, आय थिंक वी नीड टू गिव्ह अ राऊंड ऑफ अप्लॉज टू आवर सेल्व्स फॉर हॅव्हिंग दिस ग्रँड ऑडियन्स हियर अँड हु इज अप्रिशिएटिंग द लव्हली म्युझिक दॅट इज बिंग बेल्टेड आउट. वी आर मूव्हिंग टू जयोस्तुते, अ मराठी पॅट्रियॉटिक सॉन्ग. जयोस्तुते मीन्स विक्ट्री टू यू. इट इज वन ऑफ द मोस्ट फेमस अँड inspiring patriotic poems in Marathi literature, written as an ode to the goddess of freedom, composed by prominent freedom fighter Veer Savarkar. Conducted today here by Alex S., Chief Petty Officer, Musician.
0: हे गीत ऐकत असताना जे जे उन्नत उदात्त उत्तम महन मधुर ते तो अनुभव तुम्हा सगळ्यांना येणार आहे याची आम्ही खात्री देतो. वळूया या रचनेकडे.

0: मला पूर्ण खात्री आहे की इथं जरी आपण सगळे बाहेर पडलो ना तरी हेच सगळे सूर कानामध्ये आपल्या रुंजी घालत राहणार आहेत. इतकं सुंदर वादन ही सगळी मंडळी करत आहेत. आता आपल्या या आजच्या नौसेना स्वरवंदना कार्यक्रमातली शेवटची रचना आपल्या समोर सादर होणार आहे. मुळात आजच्या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ज्याच्याबद्दल आम्ही सातत्याने आपल्याला सांगत आलो, 80वा आपला स्वातंत्र्य दिन आहे, आकाशवाणीची 100 आहे आणि त्याचबरोबर आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होण्याचा हा योग आहे आणि त्यामुळे शेवटची ही जी रचना असणार आहे ती आपण आपल्या कानात साठवून घेण्यासाठी तयार व्हा. कारण वंदे मातरमनेच या आपल्या आजच्या सांगीतिक सोहळ्याचा आपण समारोप करणार आहोत आणि त्याकरता अर्थातच आपला जो गौरवशाली भूतकाळ आहे, आपला आताचा सजग असा वर्तमान काळ आहे आणि आपला उज्ज्वल भविष्य काळ आहे, या तिघांनाही, या तिन्ही काळांना एक कडक सॅल्यूट करणारी ही रचना आपण ऐकूया.
1: येस, ऍज वी नियर द एंड ऑफ द नौसेना स्वर वंदना, दिस लवली म्युझिकल इव्हनिंग दॅट वी ऑल हॅव बीन एन्जॉईंग, वी मूव्ह टू द लास्ट क्रिसेंडो. दिस एक्स्ट्रावेगांझा इज कमिंग टू अ क्लोज अँड दिस इज द क्राउनिंग मोमेंट ऑफ दिस इंडिपेंडन्स डे स्पेशल विथ वंदे मातरम, आर इटर्नल सॉन्ग ऑफ रेव्हरन्स टू द मदरलँड. सेट इन अ मजेस्टिक फुल बँड ऑर्केस्ट्रेशन, द इंडियन नेव्हल बँड ब्रिंग्स टुगेदर सोअरिंग ट्रम्पेट फॅनफेअर्स, लश वुडविंड्स अँड द स्टेडी रेझोल्यूट थंडर ऑफ पर्कशन. इट इज अ पॉवरफुल म्युझिकल सल्यूट टू इंडियाज ग्लोरियस पास्ट, हर विजिलंट प्रेझेंट अँड हर लिमिटलेस फ्युचर. So let's listen to this piece and it is going to definitely stir your soul. It is being conducted by Devraj, Master Chief Petty Officer.
0: आपल्या या संपूर्ण सादरीकरणामध्ये या संपूर्ण या वादकांनी आज सकाळपासून ह्या सगळ्या रचनांचा पुन्हा एकदा इथं येऊन सराव केलेला आहे आणि संपूर्ण दिवस हा सराव केल्यानंतर सुद्धा इतक्या प्रसन्नपणे ही सगळी मंडळी आपल्या समोर बसलेली आहेत. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांच्या वृत्तीचं कौतुक करूया.

0: We would like to thank the audience for being so lovely, for being with us, for encouraging us at every moment as we bring to an end this musical evening brought to you by Akashvani Mumbai, the Western Naval Command, and of course the Pula Deshpande Maharashtra Kala Academy. Thank you very much.
1: Aajcha karyakramasathi upasthit sarva manyavar nau sena prasar madhyama jani avarjun ha karyakram tyacha sampurna chitrikaran kelela ahe ani jyancha shivay ha karyakram paripurna hoch shakat nahi ase amche sagle ladke preksha आणि श्रोते या सगळ्यांचे मनापासून आभार आणि भविष्यातल्या सगळ्या कार्यक्रमांना अशीच तुमची उत्साही उपस्थिती आम्हाला लाभेल अशी अपेक्षाही व्यक्त करतोय. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. भारतीय नौसेनाच नाही तर सगळ्याच संरक्षण दलांच्या साहसाला शौर्याला कर्तव्याला सलाम देत मी आरजे रश्मी वारंग
0: अँड आय आरजे अल्ताफ लाडक सायनिंग ऑफ टुडे इव्हनिंग. जय हिंद
1: जय हिंद.

0: स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू. दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा. देवदत्त पड्डीकलचं नाबाद शतक. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर ते बोलत होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं. यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
1: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं. देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली. तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली.
2: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं. उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं.
1: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे. ऑलिम्पिकमधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली.
2: हमने तय किया है कि 2036 में जो ऑलिम्पिक होगा चाहते हैं कि वो भारत में हो और इसलिए 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव-गांव, शहर-शहर, स्कूल-स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा.
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
2: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा.
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं. त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं.
0: राज्याचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते.
3: मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6 महिन्यांमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे.
0: प्रत्येक जिल्हा विकासाचं ग्रोथ इंजिन बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास 13 जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केलं असल्याचं ते म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केला. सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बीड

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन। 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार। विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार।

मधल्या सर्व नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. राज्याच्या इतर जिल्ह्यातही पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राज्यातल्या नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीनं मिळावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्यानं 29 योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध असलेल्या योजनांची संख्या आता 105 झाली आहे आणि आणखी 231 योजनांचं काम प्रक्रियेत आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्यानं या एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल. आज लोकार्पण केलेल्या 29 योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि आरंभ कार्यक्रमही झाला. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी लेख लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पात्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात आज सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला. एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. बस चालकाला अटक केली आहे. पुढच्या वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातल्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात आणखी 2-3 आरोपी या प्रकरणात असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. या प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे. त्यातला एक जण आपला दूरचा नातेवाईक आहे, मात्र त्याचा आणि आपला कोणताही संबंध नाही. आपणच पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करायला सांगितलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी अनास्थेमुळे गरीब विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून याविरोधात आपला पक्ष स्कूल टिक करो मोहीम सुरू करत असल्याचं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्ता पडिक्कलचं नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी KL राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना KL राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही, तो 16 धावाकडून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला तिसरा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं एकमेव गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू. दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा. देवदत्त पडिक्कलचा नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन। 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार। विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार। 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान। इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार, 19 जण जखमी। आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं। नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यानंतर ते बोलत होते। याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं। ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं। यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला। देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
2: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला। विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं। देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली, तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली।
2: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है। डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं, उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं।
1: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे। ऑलिम्पिक मधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली।
2: 5 से 15 उमर के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव गांव, शहर शहर, स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा। बच्चों की प्रतिभा को देखा जाएगा और फिर उनको स्पेशल ट्रेनिंग दे करके देश के लिए खेलने वाले अच्छे खिलाड़ी बनाए जाएंगे।
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला।
2: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा।
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं। त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली। भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते संघ मुख्यालयात ध्वजारोहण झालं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस, इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेरझॉग, सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, नेपाळचे प्रधानमंत्री बलेंद्र शाह, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुरिझू यांच्यासह अमेरिका, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशांच्या उच्चायुक्तांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भारताचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या आणि प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आज सूर्यपथ तिरंगा ही जागतिक साखळी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत उगवत्या सूर्याचा मार्ग अनुसरत भारताचा राष्ट्रध्वज जगभर प्रवास करत आहे. जगाच्या एका भागात पहाट होताच तिथं राष्ट्रध्वज फडकावला जातो आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या पुढच्या देशातल्या भारतीय दूतावासावर ध्वज फडकावला जातो. यामुळे विविध खंडांमधून तिरंग्याची एक अखंड साखळी तयार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांना 5,000 रुपये देणार असून त्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागणारा संदेश सध्या समाजमाध्यमांवर फिरतो आहे. हा संदेश बनावट असून प्रधानमंत्र्यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून त्यात 40 जणांचा मृत्यू झाला. या धक्क्यानं अनेक इमारती कोसळल्या तसंच परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. इस्रायलनं

आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. इस्रायली सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलनं 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. अणुऊर्जा विभागानं सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी अर्थात शांती कायद्याच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. यानुसार भारतात अणुऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या कंपन्यांसाठी आता विमा योजना किंवा वित्तीय ठेव राखणं कायदेशीररित्या अनिवार्य असेल. प्रकल्पाच्या साठ्यातून सर्व इंधन काढून टाकेपर्यंत ही आर्थिक सुरक्षा लागू राहणार आहे. जर एखादा अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुभट्टी परदेशी आराखड्यावर आधारित असेल तर तो आराखडा संबंधित देशातील नियामक संस्थेकडून प्रमाणित केलेला असावा अशी आणखी एक महत्वाची तरतूदही या नियमावलीत आहे. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं 1 गोल केला. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी KL राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना KL राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही. तो 16 धावा काढून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला 3रा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हिरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार 19 जण जखमी. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. रविवारच्या सकाळी आपण भेटलो आहोत आणि थोडासा निवांत दिवस असतो रविवारचा, पण तरीसुद्धा आपले श्रोते आवर्जून सगळे कार्यक्रम ऐकतात आणि आपल्याशी जोडलेले असतात. कुठलाही दिवस असो, त्यांची सकाळ मात्र त्याच दिवशी किंवा त्याच वेळी होते जेव्हा इतर दिवशी होत असते. हां, काही जणांच्या बाबतीत हा निवांतपणा आला असेल. बरं मंडळी, कालचा दिवस कसा घालवलात? 15 ऑगस्ट कसा गेला? नक्की छान गेला असेल आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं, खूप छान साजरा केला असेल बऱ्याच ठिकाणी. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. सुरुवातीला वंदन मध्ये ध्यान आणि मेडिटेशनशी संबंधित आपण काही गोष्टी बोलणार आहोत. मग एका किल्ल्यावर जाणार आहोत, तिथले तलाव, तिथे कोणतं मंदिर आहे त्या किल्ल्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. आणि नंतर 6 वाजल्यापासून रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असेल. आत्ता मात्र एका छानशा भक्तिरचनेने सुरुवात करूया आणि त्यानंतर आजचे विषय, आजच्या विषयावर आदर, आज कशा कशाबद्दल बोलणार आहोत.

वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आणि आज आपण ध्यान धारणेशी किंवा मन आपण जे मेडिटेशन करतो त्याच्यामध्ये कोणती गोष्ट अजून एक अपेक्षित असते म्हणण्यापेक्षाही आपण हळूहळू तिथे पोहोचायला लागतो, ती गोष्ट म्हणजे प्रवाही असणं. बऱ्याचदा एखाद्या विचाराच्या बाबतीत किंवा एखाद्या वागण्याच्या बाबतीत मी असाच आहे, मी अशीच आहे, मला नाही असं जमत, मी नाही असं करत, यामध्ये आपण अडकतो की काय, हा प्रश्न न दर काही दिवसांनी आपण स्वतःला विचारला पाहिजे की मला नाही हे आवडत, मी नाही हे करणार, मी असं कधीच केलं नाही आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, हा सगळे आपण सगळे. तर खरंच असं असायला हवं का? आणि म्हणून मग कदाचित आपल्यापैकी कोणीतरी असं असतं, एखादी व्यक्ती आपल्या जवळची असेल, नात्यातली असेल, मित्रपरिवारातली असेल, ती फारच प्रवाही असते. ती ज्यांच्या बरोबर जाईल त्यांच्यासारखं किंवा त्यांना समाविष्ट करून पुढे, ती सतत पुढे जाते असं आपल्याला वाटत असतं सगळ्या बाबतीत. आणि मग आपल्याला जाणवतं की हे कसं काय जमत असावं. ती व्यक्ती ध्यान करते का, मेडिटेशन करते का, हा भाग पुढचा आहे. पण काही जणांच्या स्वभावात हे असतं की ते फार प्रवाही असतात. जसा काळ बदलेल, जशी परिस्थिती बदलेल, तसे ते बदल घडवून आणतात किंवा एका पॉइंट नंतर त्यांच्यामध्ये हे बदल आपोआप घडायला लागतात आणि अशा पद्धतीने ते पुढे जात राहतात. तर हे प्रवाही होणं मेडिटेशनने साध्य होऊ शकतं आणि आपल्याला जाणवायला लागतं की अरे, काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी आपण असे असे होतो, आता तसे राहिलो नाही होत, हा बदल आपल्यासाठी चांगला आहे असं आपल्याला जाणवायला लागतं. तर ह्या प्रवाही असण्याबाबत विचारवंत काय म्हणतात की आनंदाचं जर आपल्याला रहस्य उलगडून घ्यायचं असेल, पहिला विचार सांगते की आनंदाचं रहस्य जर उलगडून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रवाही असणं फार आवश्यक आहे, आग्रही असणं नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये सतत आग्रह धरण्यापेक्षा प्रवाही जर राहिलो

वंदन हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. प्रवाही असण्याबद्दल आपण बोलतोय आणि ध्यानधारणेतून मेडिटेशनच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकतं आणि काही जण असतातच प्रवाही, पण मेडिटेशनमधनं मात्र हळूहळू हे साध्य होऊ शकतं. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की प्रवाही असणं म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला ही जी सृष्टी आहे, हे जे विश्व आहे, ते विश्व आपल्याला वेगवेगळे संकेत देत असतं. त्या संकेतांना ओळखणं किंवा ते ओळखून त्याप्रमाणे प्रतिसाद देणं म्हणजे प्रवाही असणं. सुंदर अजून म्हणतायत ते की ह्याच्यामध्ये ना एक सजगता असते, ह्या सजगतेमधून आलेला विश्वास असतो आणि त्या विश्वासाशी असलेलं आपलं नातं, घनिष्ठ सहसंबंध आणि आपल्यासमोर कोणती कोणती परिस्थिती येते त्यानुसार वागणं, त्याला प्रतिसाद देणं, हे आपल्याला प्रवाही असण्यातून साध्य होऊ शकतं. म्हणजे विश्व, आपण, आपल्या बाजूची परिस्थिती, ह्या सगळ्याचा सहसंबंध जोडून, ह्याच्यात सहभागी होऊन, आपण म्हणजे कोणीतरी वेगळेच आहोत असं नाही, आपण त्या विश्वाचा एक भाग आहोत. विश्व आपल्याला संकेत देत असतं, ते ओळखून आपण पुढे जायचं असतं, त्यात सहभागी व्हायचं असतं, म्हणजे प्रवाही असणं. हे सगळं साध्य होऊ शकतं जेव्हा आपण प्रवाही असतो, समोर काय आहे त्याला प्रतिसाद देतो, त्याला प्रवाही पण असं म्हटलं जातं. अजून बऱ्याच गोष्टी आहेत मी सांगणार आहे, पण आत्ता 5:30 आता होतील, अजून 2-3 मिनिटात, तोपर्यंत कोणत्या कोणत्या श्रोत्यांनी सहभाग नोंदवला आहे ते सांगते. मधुसूदन जोशी, मुरलीधर रौंदळ, रवींद्र शेणोय, विठ्ठल मसळेकर, सुधीरदत्त मुणगेकर, अजय काणे, सुनीता काणे, वृंदा जाधव, जयेंद्र शहा, दशरथ कदम, दिलीप वाणी, सुरेश बावकर, गौतम भिंगारडे, सुरेश जेजूरकर, मधुकर रुपनवार, आत्माराम खराडे, मधुसूदन आठवले, रघुनाथ पाटील, प्रकाश जोशी, विनय जोग, किशोर पाटील, चंद्रशेखर भाटवडेकर, श्रुती भावे. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं, रत्नाकर भालेकर, गोपाळ मेढेकर, चंद्रशेखर मुळेकर, विवेक उगले, सुरेश कुमार, सुप्रिया रायकर, जयश्री उमराणी, त्यानंतर रवींद्र साने, किरण चौधरी, प्रिया फाटक, मिलिंद शेटे, ओंकार काटकर, सुहास सरोटे, राजाराम कोर, जयंत बर्वे, मंगेश घरत, या सगळ्या मंडळींनी सकाळी सकाळी छान आज रविवारच्या सकाळी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. संजय पाटील यांचाही मेसेज आहे, जे आवर्जून मेसेजेस पाठवतात, जोडलेले असतात, आता 8 वाजेपर्यंत असतीलच, त्यांचा मी परत उल्लेख करणार नाही. नव्याने जे जोडले जातील त्यांच्याबद्दल जरूर सांगेन. आणि जे मेसेजेस न पाठवता सुद्धा कायम आपल्या बरोबर असतात, त्या सगळ्या श्रोत्यांसाठी धन्यवाद की तुम्ही सहभागी आहात आणि आपल्या बरोबर आहात कायम. दोन गाणी ऐकवणारे भक्तिरचना आणि त्यानंतर प्रवाही असण्याबद्दल अजून थोडंसं.